गुरबाणी विचार तिनके मुख साजे उजले तित सच्चे दरबार हर हर नाम जपंतियां किछ

दसन दास कह जन नानक जे हाथ तू कराहे ते हा करी वखियान। दसन दास कह जन नानक